श्रोतेहो नमस्कार, सुप्रभात. FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. आज रविवार, भारतीय सौर 24 ज्येष्ठ शके 1948, अर्थातच दिनांक 14 जून 2026. सकाळचे 5:59 होत आहेत. आमच्या प्रातकालीन सभेला मंगलवाद्यानं प्रारंभ करीत आहोत.

विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 6 वाजता दिल्ली केंद्राहून प्रसारित होणाऱ्या बातम्या आणि त्यानंतर म्हणजेच 6:05 आमच्या मुंबई केंद्राहून प्रसारित होणारे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. प्रारंभी दिल्ली केंद्राहून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या.

अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provoro-ioj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

0: विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयीचं निवेदन आहे का? उद्या म्हणजेच सोमवार दिनांक 15 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे कर्करोग. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर सुशील मानधनिया. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 256 0101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर उद्या दिनांक 15 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं. FM 100.6 MHz विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. 8:30 झाली आहेत. मराठी गीतांचा कार्यक्रम सादर करीत आहोत गीतगंगा. तत्पूर्वी हा संदेश.
1: जानते हो, बेल्जियम या ग्रीस की कुल आबादी भी इतनी नहीं है, जिससे ज्यादा महिलाएं हमारे देश में लखपति दीदी बनी हैं. 3 करोड़ से अधिक महिलाएं लखपति दीदी बनकर बनी हैं परिवार और देश का आर्थिक आधार.
2: लखपति दीदी बनाने का ये अभियान आने वाली पीढ़ियों को सशक्त करने का एक महाअभियान है.
1: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
0: श्रोते हो, गीतगंगा कार्यक्रमाच्या प्रारंभी उदय भवाळकर आणि गौरी पाठाडे यांच्या आवाजात गजेंद्र अहिरे यांची गीतरचना ऐकवित आहोत. संगीत आनंद मोडक यांचं आणि चित्रपट माय बाप.

यानंतर आशा भोसले यांच्या स्वरात ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना ऐकूया. सुधीर फडके यांच्या संगीत निर्देशनात हे गीत आहे दैवाचा खेळ या चित्रपटातील.

चित्रपटातील श्रेया घोषाल आणि जसराज जोशी यांच्या युगलस्वरात क्षितिज पटवर्धन यांची गीतरचना, संगीतरचना ऋषिकेश सौरभ जसराज यांची आहे.

गीतगंगा कार्यक्रमात यानंतर मितवा या चित्रपटातील हंसिका अय्यर यांनी गायलेली मंगेश कंगाणे यांची गीतरचना. संगीत पंकज पदघन यांनी दिले आहे.

आणि आता शंकर महादेवन यांच्या स्वरात गुरु ठाकूर यांची गीतरचना ऐकवित आहोत. अगवाई अरेच्चा या चित्रपटासाठी या गीताला संगीत दिलंय अजय अतुल यांनी.

गीतगंगा कार्यक्रमात आता ऐकूया सचिन पिळगावकर यांनी गायलेली शरियत या चित्रपटातील ही गीतरचना. गीत अशोक बागवे यांचं आहे आणि संगीत चिनार महेश यांनी दिलं आहे.

सचिन पिळगावकर आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या या गीतरचनेबरोबरच गीतगंगा हा मराठी गीतांचा कार्यक्रम आता संपित आहोत. विविध भारतीच्या नागपूर केंद्राहून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

श्रोतेहो, हॅलो डॉक्टर, या फोन इन कार्यक्रमाविषयीचं निवेदन आहे का? उद्या म्हणजेच सोमवार दिनांक 15 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे कर्करोग. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर सुशील मानधनिया. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067, 2560101 आणि 2592666. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर उद्या म्हणजेच सोमवार दिनांक 15 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं. विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. आमचा यानंतरचा कार्यक्रम चित्रलोक काही क्षणातच. तत्पूर्वी हे काही संदेश.

0: हॅलो
1: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
0: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
2: 10 लाख द्या, वाचाल.
0: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
0: सर 2 लाख
3: काय झालं बाबा?
0: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
1: अरे
0: ठेवला.
3: बाबा घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
0: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, आरबीआय यांच्या नावाने येणाऱ्या

0: सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
1: तर पैसे गमवा.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: एकीकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे.
5: अरे राम, या हा पंखा का चालू ठेवलायस? वीज बिल काय तुझा बा भरणार?
4: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही
6: PM सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in वर.
7: हर घर सूर्यघर.
8: जानते हैं वियतनाम देश की जनसंख्या कितनी होगी? यही कोई 10 करोड़. इससे भी ज्यादा घरों में हम उज्ज्वला गैस पहुंचा चुके हैं पिछले 12 सालों में. सोचो, जब करीब 11 करोड़ रसोई से लकड़ी का धुआं छटा होगा तब कितना कष्ट घटा होगा.
9: प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अब सामाजिक परिवर्तन के माध्यम से देश के सतत विकास का एक बहुत बड़ा स्रोत बन चुकी है.
8: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
10: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने जवळपास जर्मनीच्या एकूण लोकसंख्ये इतकी किसान क्रेडिट कार्ड जारी केली आहेत, म्हणजेच 8 कोटी शेतकऱ्यांना. त्यामुळेच आपले शेतकरी म्हणतात की बियाणांपासून ते बाजारपेठेपर्यंत देश त्यांच्या सोबत खंबीरपणे उभा आहे.
9: हमारा छोटा किसान बाजार से महंगे ब्याज पर ऋण लेने के लिए मजबूर था. हमने ऐसे करोड़ों छोटे किसानों को भी किसान क्रेडिट कार्ड की सुविधा से जोड़ा.
10: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
4: तुम्हाला माहित आहे का, ईशान्य भारत जो कधी काळी दूरचा वाटत होता तो गेल्या 12 वर्षात आपल्या हृदयाच्या खूप जवळ आला आहे. ईशान्य भारतातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी वाढून 16,200 किलोमीटर वर पोहोचली आहे. सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशाला पहिल्यांदाच हवाई दळणवळणाची जोडणी मिळाली आहे. आता ईशान्य भारतासोबतचे अंतर कमी झाले आहे.
9: अब दूर नहीं रहा, नॉर्थ ईस्ट अब दिल के भी पास है, दिल्ली के भी पास है.
4: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
10: तुम्हाला माहित आहे का, जगातील अनेक विकसित देशांमध्ये आरोग्य विषयक मोफत सेवा हे आजही एक स्वप्नच आहे, पण भारतात मात्र हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून 60 कोटींपेक्षा जास्त लोकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जात आहे. आणि 19,000 पेक्षा जास्त जनऔषधी केंद्रांच्या माध्यमातून तब्बल 90% कमी किमतीत औषधे उपलब्ध करून दिली जात आहेत.
9: किसी एक व्यक्ति की जमीन, घर, गहने या दूसरा कोई सामान बीमारी के खर्च में बिकने से बचा है, गिरवी रखने से बचा है, तो ये आयुष्मान भारत की बहुत बड़ी सफलता है.
10: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
4: यापूर्वी जेव्हा कधी कोणी परदेशातून परत यायचे तेव्हा ते त्या देशांमधील पायाभूत सुविधांची सातत्याने प्रशंसा करायचे, परंतु आता अटल सेतू, सुदर्शन सेतू, जिनाब रेल्वे पूल, बोगी बिल पूल, अटल बोगदा आणि पामबन सागरी पुलाकडे पहा. या सुविधा प्रत्येक ठिकाणी अधिक जवळ असल्याची अनुभूती देतात आणि प्रत्येक प्रवास अधिक आनंददायी बनवतात.
9: 21वी सदी का भारत आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर के जिस नए युग में प्रवेश कर रहा है वो अभूतपूर्व है, अकल्पनीय है.
4: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
10: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे. ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे.
9: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर.
10: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.

मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नागपूर. हॅलो डॉक्टर, हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 10 वाजले आहेत. मराठी नाट्यसंगीताचा कार्यक्रम सादर करीत आहोत. नाट्यरंग कार्यक्रमाच्या प्रारंभी आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात शांताराम आठवले यांची पदरचना ऐकूया. नाटकाचं नाव आहे सुभद्रा हरण आणि संगीत नियोजक आहेत प्रभाकर जोग.

नाट्यरंग या कार्यक्रमात यानंतर शौनक अभिषेकी यांच्या स्वरात अशोकजी परांजपे यांची पदरचना ऐकवित आहोत. संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं आणि नाटकाचं नाव आहे महानंदा.

शौनक अभिषेक यांनी गायलेल्या या पदरचनेनंतर रामदास कामत यांच्या स्वरात धन्य ते गायनी कळा या नाटकातील गोपाळकृष्ण भावे यांची पदरचना ऐकवित आहोत. संगीत पंडित भीमसेन जोशी यांनी दिलं आहे.

या नाट्यगीतानंतर गीता गातीत ज्ञानेश्वर या नाटकातील प्रसाद सावकर यांच्या स्वरातील ही पदरचना ऐकूया. संगीत नियोजक आहेत वसंत देसाई.

0: प्रसाद सावकर यांनी गायलेल्या या पदरचनेबरोबरच नाट्यरंग हा नाट्यगीतांचा कार्यक्रम आता संपित आहोत. विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. 10:20 झाली आहेत. सादर करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोपटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा ह्या पेढीचं हे 100 वर्ष आहे. आज आपल्या बरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
3: नमस्कार
2: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजानत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
3: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
2: बरं.
3: ही श्री गजानत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेलं आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
2: अच्छा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
3: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365

0: आठ दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर, 1 तास 45 मिनिट हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिटं आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. ही गजानंत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती, धनवृद्धी, आर्थिक वाढ, व्यवसायात वाढ, प्रगती यासाठीच आहे.
1: बर, पण मग दादा, ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
0: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
1: दीपावली.
0: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
1: अर्थातच लक्ष्मी पूजन.
0: कुठल्या दिवशी येतं?
1: अमावस्येला.
0: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
1: बरोबर आहे.
0: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
1: हो.
0: घरातली जळमट काढता.
1: खरे.
0: म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
1: बरोबर.
0: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय?
1: अमावस्येचा.
0: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
1: अरे वा. मग दादा, या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
0: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
1: का?
0: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
1: अच्छा.
0: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
1: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
0: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
1: बर.
0: अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही.
1: हो.
0: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
1: अच्छा.
0: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातू मध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली.
1: बर.
0: कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
1: अच्छा.
0: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातू मध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
1: हा,
0: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
1: अच्छा.
0: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 नाही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर. बेटा, लक्षात ठेव, तुला हेच विचारायचंय ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो.
0: बरोबर ना.
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग, हे नैसर्गिक आहे का? नाही
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवानी दिलेले आहे.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने, कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली.
1: बर.
0: आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत. पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशीच सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मी पूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा. दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झालीये, त्यामुळे मागणीही वाढलीये. मग नवी

0: लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
1: अगदी सोपं आहे. ही अंगठी, प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
0: अच्छा.
1: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना एक लाईन, दोन लाईन, तीन लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी. त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण युपीआय किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी. म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
0: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
1: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये. अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
0: ओके.
1: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
0: बरं.
1: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात. त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती एक लाईनची, दोन लाईनची, तीन लाईनची, कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
0: अच्छा. दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल? म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
1: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा युएस मधून येणारे लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
0: हो.
1: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
0: करेक्ट.
1: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
0: बरोबर.
1: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
0: अच्छा.
1: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
0: आहे. बरोबर आहे.
1: तेव्हा परत एक वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
0: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजांत लक्ष्मी अंगठीची.
1: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
0: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 020-244-78-286 किंवा 020-244-80-135.
2: प्रायोजित कार्यक्रमात त्याचं पण ऐकलात. जितेंद्र घोडके सराफ, पुणे. विविध भारती का ये नागपूर केंद्र है. 10:30 हुए है. प्रस्तुत है कार्यक्रम मिश्र संगीत. कार्यक्रम के प्रारंभ में सुनते हैं सुखविंदर सिंह अल्फाज की आवाज में भदक सिंह की लिखी हुई ये रचना.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-eoj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.
1: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे.
2: अरे राम, या हा पंखा का चालू ठेवलायस? वीज बिल काय तुझा बाप भरणार?
1: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
4: हर घर सूर्यघर.
5: आपको पता है, जो सपना कुछ विकसित देशों की बेटियां भी नहीं देख सकती हैं, वो सपना भारत की बेटियां साकार कर रही हैं.

0: इस गीत के साथ ही मिश्र संगीत का यह प्रोग्राम अब समाप्त होता है। विविध भारती से हे नागपुर केंद्र आहे। 10:58 होत आहेत। प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर, राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे। केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजेच केव्हीएसनं शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्र अंतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे। बदलीपात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ CBSEनंही राष्ट्रीय धोरण 2020 अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे। यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे। नागपूर महानगरपालिकेच्या झोन क्रमांक 1-5 घरातून कचरा संकलन करण्यासाठी नियुक्त एजन्सी अँथनी वेस्ट हँडलिंग सेल लिमिटेड कंपनीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप समाप्त झाला असून सर्व कचरा संकलन वाहन आजपासून कामात रुजू झाले आहे, अशी माहिती उपायुक्त राजेश भगत यांनी दिली आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आज दुपारी 12:30 वनवाटिका सेमिनरी हिल्स इथं सामूहिक वनव्यवस्थापनाद्वारे आयोजित जैवविविधता संवर्धन आणि उपजीविकेबाबत राष्ट्रीय चर्चासत्रात सहभागी होणार आहेत। वाशिम जिल्ह्यात काल 3 वेगवेगळ्या घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला। यामध्ये मानोरा तालुक्यातील फुलउमरी धरणात पुसद येथील एका 18 तरुणाचा बुडून मृत्यू झाला, तर वैद्यकीय प्रवेश निश्चित झालेल्या एका 22 विद्यार्थ्याने आपल्या वडिलांसमोरच दुपारी अडाण धरणात उडी घेतली, तर तिसरी घटना रात्री उशिरा मालेगाव तालुक्यातील तिवळी येथील बकाल परिवारातील पती पत्नी लहान मुलगा आणि मुलगी यांचे मृतदेह शेतात आढळून आले। केंद्र आणि राज्य सरकारकडून कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय बाजार समिती बनवण्याचा जो घाट घातला जात आहे तो निव्वळ एक जुमला आहे। सरकारनं सहकारातील लोकशाही चळवळ मोडीत काढली, अशी टीका काँग्रेस नेते सुनील केदार यांनी काल नागपूर इथं आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केली। नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार काल यवतमाळ इथं 42.4 अंश सेल्सिअस, वाशिम इथं 41.8, तर वर्धा इथं 41.5 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली। दरम्यान काल नागपूरचं कमाल तापमान 38.2 अंश सेल्सिअस इतकं होतं। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यानंतरचं बातमीपत्र 11:57 ऐकता येईल। नमस्कार।
0: विविध भारती का ये नागपूर केंद्र आहे। 11 प्रस्तुत है कार्यक्रम मधुमालती। पहले सुनते हैं कुछ संदेश।
2: तुम्हाला माहित आहे का, ईशान्य भारत जो कधी काळी दूरचा वाटत होता तो गेल्या 12 आपल्या हृदयाच्या खूप जवळ आला आहे। ईशान्य भारतातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी वाढून 16,200 वर पोहोचली आहे। सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशाला पहिल्यांदाच हवाई दळणवळणाची जोडणी मिळाली आहे। आता ईशान्य भारतासोबतचे अंतर कमी झाले आहे।
3: नॉर्थ ईस्ट अब दूर नहीं रहा, नॉर्थ ईस्ट अब दिल के भी पास है, दिल्ली के भी पास है।
2: 12 विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
4: तुम्हाला माहित आहे का, जगातील अनेक विकसित देशांमध्ये आरोग्य विषयक मोफत सेवा हे आजही एक स्वप्नच आहे, पण भारतात मात्र हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे। आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून 60 कोटींपेक्षा जास्त लोकांना 5,00,000 रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जात आहे आणि 19,000 जास्त जनऔषधी केंद्रांच्या माध्यमातून तब्बल 90% कमी किमतीत औषधे उपलब्ध करून दिली जात आहेत।
3: किसी एक व्यक्ती की जमीन, घर, गहने या दूसरा कोई सामान बीमारी के खर्च में बिकने से बचा है, गिरवी रखने से बचा है, तो ये आयुष्मान भारत की बहुत बड़ी सफलता है।
4: 12 विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
2: यापूर्वी जेव्हा कधी कोणी परदेशातून परत यायचे तेव्हा ते त्या देशांमधील पायाभूत सुविधांची सातत्याने प्रशंसा करायचे, परंतु आता अटल सेतू, सुदर्शन सेतू, जिनाब रेल्वे पूल, बोगी बिल पूल, अटल बोगदा आणि पामबंद सागरी पुलाकडे पहा। या सुविधा प्रत्येक ठिकाणी अधिक जवळ असल्याची अनुभूती देतात आणि प्रत्येक प्रवास अधिक आनंददायी बनवतात।
3: 21

0: पुन्हा?
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले चढकाल.
2: 10 लाख द्या, वाचाल.
0: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
0: सर 2 लाख
3: काय झालं बाबा?
0: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले.
1: अरे
0: ठेवला
3: बाबा, घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
0: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
0: तर पैसे गमवा.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: जानते हैं व्हिएतनाम देश की जनसंख्या कितनी होगी? यही कोई 10 करोड़. इससे भी ज्यादा घरों में हम उज्ज्वला गैस पहुंचा चुके हैं पिछले 12 सालों में. सोचो, जब करीब 11 करोड़ रसोई से लकड़ी का धुआं छटा होगा तब कितना कष्ट घटा होगा.
7: प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अब सामाजिक परिवर्तन के माध्यम से देश के सतत विकास का एक बहुत बड़ा स्रोत बन चुकी है.
6: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
8: आप सुन रहे हैं प्रोग्राम मधुमालती. कार्यक्रम में आप सुनवाते हैं लता मंगेशकर ने गाया फिल्म चित्रलेखा का ये गीत. साहिर के शब्दों को सुरों से सजाया है रोशन ने.

0: इस गीत के साथ ही मधुमालती प्रोग्राम अब समाप्त होता है। एफएम बँड 100.6 MHz वर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे। 11:57 होत आहेत। प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर, राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे। आज जागतिक रक्तदाता दिवस साजरा होत आहे। मानवतेचा एक थेंब, रक्तदान करा जीवन वाचवा, अशा आशयाचा विचार यंदा रक्तदानाबद्दल मांडण्यात आला आहे। यानिमित्तानं नागरिकांनी स्वतःहून रक्तदान करावं असं आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी केलं आहे। एखाद्या व्यक्तीला नवं जीवन प्राप्त करून देण्यासाठीचं हे सर्वात प्रभावी आणि पवित्र कार्य असल्याचं नड्डा यांनी समाज माध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलं आहे। डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या घेतल्या। त्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचं अभिनंदन केलं आहे। या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होते असं सिंह यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे। जागतिक पर्यावरण दिन ते आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे सुरू असलेल्या मेगा स्वच्छता मोहिमेअंतर्गत शहरात 75 ई कचरा संकलन केंद्र उभारण्यात येणार आहेत। सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत नागरिकांनी घरातील आणि कार्यालयातील निरुपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तू या केंद्रावर जमा करता येणार आहेत। ई कचरा सामान्य कचऱ्यात न फेकता मनपाच्या संकलन केंद्रावर जमा करून स्वच्छ आणि पर्यावरणपूरक शहर घडविण्यास हातभार लावण्याचं आवाहन महापालिकेनं केलं आहे। सोलापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र पंढरपूरच्या श्री

विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील मूर्तींची झीज रोखण्यासाठी त्यांचं दीर्घकालीन जतन संवर्धन करण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर येत्या 23 आणि 24 जून रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारतानं काल धरमशाला इथं झालेल्या पहिल्या एक दिवसीय सामन्यात अफगाणिस्तानवर 7 गडी राखून विजय मिळवला, तर महिला क्रिकेटमध्ये आयसीसी T20 विश्वचषकात आज भारत पाकिस्तान लढत होणार आहे. इंग्लंडच्या बर्मिंगहॅम इथं भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सामना सुरू होईल. इंडियन अॅथलेटिक्स सिरीज स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या तेजस शिरसे यानं पुरुषाच्या 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत अवघ्या 13 सेकंद 27 मिलीसेकंदात अंतर कापून नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. या कामगिरीमुळे तेजस याच वर्षी होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठीही पात्र ठरला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतरचं प्रादेशिक बातमीपत्र सायंकाळी 6:05 ऐकता येईल. नमस्कार.

हॅलो डॉक्टर, या फोन इन कार्यक्रमाविषयीचं निवेदन आहे का? उद्या सोमवार दिनांक 15 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे कर्करोग. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर सुशील मानधनिया. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर उद्या 15 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

0: मुळे कोणाचा तरी जीव वाचते, आणि एक ब्लड डोनेट केल्यानंतर काय होते की तुमचं पुन्हा 3 महिन्यांनी चांगलं रक्त येते, तुम्हाला चांगलं वाटते आणि एक नवीन ऊर्जा मिळते.
1: अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं ऐतिहासिक 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात दिनांक 28 ते 31 जानेवारी 2027 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. हे संमेलन 4 दिवसांचं असून ते ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपात पार पडेल अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संमेलनाचे संयोजक समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, मसापच्या प्रमुख कार्यवाह डॉ स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर उपस्थित होते. नांदी 100व्या साहित्य संमेलनाची या उपक्रमाद्वारे पुणे मुंबई वगळता जिथं साहित्य संमेलनं झाली आहेत अशा महाराष्ट्रातील 48 ठिकाणांसह विविध भागात संमेलनपूर्व 99 साहित्यिक उपक्रमांद्वारे 100व्या साहित्य संमेलनाची नांदी होणार आहे. 15 ऑगस्ट ते 15 जानेवारी या कालावधीत हे साहित्यिक उपक्रम राबवले जातील अशी माहिती सोमण यांनी दिली. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याकरता राज्य शासनानं एकूण 14,58,90,000 रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मदत वाटप प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि गतिमान पद्धतीनं होणार असून मदतीचे वाटप थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. बुलडाणा जिल्ह्यात 2,220 बाधित शेतकऱ्यांना 2,27,32,000 रुपये निधी मंजूर केला असल्याचं पाटील यांनी सांगितलं. चालू हंगामामध्ये यापूर्वी शेतपिकीच्या नुकसानीसाठी वितरित केलेल्या निधीमध्ये या नव्या प्रस्तावातील मागणीचा समावेश नाही याची काटेकोर दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एका हंगामात एक वेळ याप्रमाणे मदत दिली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. खरीप हंगाम 2026 साठी राज्य शासनाच्या विविध योजनांअंतर्गत शेतकऱ्यांना 100% अनुदानावर बियाणे संच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून पात्र शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. कडधान्य आत्मनिर्भरता अभियान अंतर्गत तूर, मूग आणि उडीद या पिकांच्या सुधारित वाणांचे प्रत्येकी 4 किलो वजनाचे बियाणे तसंच जैविक खताची पाकिटं शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहेत. यंदाचं वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून साजरं करण्यात येत असल्यानं या योजनेत महिला शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य देण्यात आलं असून किमान 30% लाभ महिला लाभार्थ्यांना देण्याचं नियोजन आहे. योजनेसंदर्भातील अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी सहाय्यक कृषी अधिकारी मंडळ, कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन कृषी विभागानं केला आहे. अकोला जिल्ह्यात एप्रिल ते जून या कालावधीत युरिया खत मंजूर आवंटन 14,122 मेट्रिक टन असून आतापर्यंत 12,672 मेट्रिक टन युरिया खताचा पुरवठा झाला आहे. नर्मदा बायोकेम या कंपनीची 1,300 मेट्रिक टन युरिया खताची रेक जिल्ह्यात दाखल झाली असून त्याचंही वाटप सुरू झाल्याचं कृषी विकास अधिकारी डॉ तुषार जाधव यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं.
2: पुढील आठवड्यात गुरुवार दिनांक 17 जून 2026 पर्यंत IPL कंपनीची 1,200 मेट्रिक टन व चंबल कंपनीची 900 मेट्रिक टन असे एकूण 2,100 मेट्रिक टन युरिया खत आपल्या जिल्ह्यात उपलब्ध होणार आहे. आज रोजी जिल्ह्यात 4,862 मेट्रिक टन एवढ्या मोठ्या प्रमाणात युरिया खताचा साठा उपलब्ध आहे व सर्व शेतकऱ्यांना त्याचे वाटप सुरळीतपणे सुरू आहे. मुबलक प्रमाणात खत उपलब्ध असून भविष्यातही खत निरंतरपणे आपल्याला उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता प्रशासनात सहकार्य करावे, तसेच आणि जास्तीची खत खरेदी करणे टाळावे.
1: अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतरही केंद्र सरकारनं अमेरिकेचा निषेध केला नाही असा आरोप करत लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधानांनी अमेरिकेचा निषेध न करून देशाच्या गौरवाला बाधा आणल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेने होमुर्जच्या समुद्रधुनीमधून इराणशी संबंधित कोणत्याही प्रकारची तेल वाहतूक खपवून घेतली जाणार नसल्याचं भारताला कळवलं आहे.
3: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. शेतकरी कर्जमाफीच्या जाचक अटींविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आज जळगाव जामोद तालुक्यातील खांडवी इथं आंदोलन केलं. पक्षाचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात 12 जूनपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. त्याला पाठिंबा म्हणून आज हे आंदोलन करण्यात आलं. जिल्हाध्यक्ष प्रसेनजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनामुळे बुलडाणा जळगाव जामोद मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. 2019 कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना

वगळण्याच्या जीआरच्या अटी रद्द करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीनं विदर्भातील पद्मश्री पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा नागरी सत्कार केला जाणार आहे. सिव्हिल लाईन्स परिसरातील वसंतराव देशपांडे सभागृहात रविवार दिनांक 28 जून रोजी नागरी सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सत्कार मूर्तींमध्ये शंकरबाबा पापळकर, डॉ चंद्रशेखर मेश्राम, डॉ रवींद्र कोल्हे, डॉ स्मिता कोल्हे, डॉ विलास डांगरे, डॉ परशुराम खुणे, सत्यनारायण नुवाल आणि जनार्दनपंत बोथे यांचा समावेश आहे. कुलगुरू डॉ मनाली क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत नागरी सत्कार कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. वाशिम जिल्ह्यातील झंझोरी इथं गोमुखेश्वर संस्थानजवळील अडाण नदीच्या पात्रात आज दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला, तर वाशिम जिल्ह्यात काल तीन वेगवेगळ्या घटना

रवींद्र कोल्हे, डॉक्टर स्मिता कोल्हे, डॉक्टर विलास डांगरे, डॉक्टर परशुराम खुणे, सत्यनारायण नुवाल आणि जनार्दन पंत बोथे यांचा समावेश आहे. कुलगुरू डॉक्टर मनाली क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत नागरी सत्कार कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. वाशिम जिल्ह्यातील झंझोरी इथं गोमुखेश्वर संस्थानजवळील अडाण नदीच्या पात्रात आज दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला, तर वाशिम जिल्ह्यात काल तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. यामध्ये मानोरा तालुक्यातील फुलुंबरी धरणात पुसटच्या एका 18 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला, तर वैद्यकीय प्रवेश निश्चित झालेल्या एका 22 वर्षीय विद्यार्थ्यानं आपल्या वडिलांसमोरच दुपारी अडाण धरणात उडी घेतली. तिसऱ्या घटनेत रात्री उशिरा मालेगाव तालुक्यातील तिवळी इथल्या बकाल परिवारातील पती पत्नी लहान मुलगा आणि मुलगी यांचे मृतदेह शेतात आढळून आले. हवामान. भंडारा जिल्ह्यात आज दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसानं जोरदार हजेरी लावली असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. नागपुरात देखील आज दुपारपासून ढग दाटून आले आहेत. येत्या काही तासात बुलढाणा आणि गडचिरोली वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान उद्या बुलढाणा, अकोला आणि वाशिम वगळता इतर सर्व जिल्ह्यात वादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र अमरावती, वर्धा आणि यवतमाळ इथं उष्णतेची लाट देखील कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अ गटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. स्पर्धेतला हा भारताचा सलामीचा सामना आहे. अ गटात भारत आणि पाकिस्तानसोबत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. अमरावती महापालिकेच्या बांधकाम विभागानं केलेल्या सर्वेक्षणात शहरातील एकूण 76 इमारती धोकादायक स्थितीत असल्याचं आढळून आलं आहे. यामध्ये अतिधोकादायक C1 प्रवर्गातील 26 तर धोकादायक पण दुरुस्तीयोग्य C2A प्रवर्गातील 50 इमारतींचा समावेश आहे. महापालिकेनं या इमारती तातडीनं रिकाम्या करून आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत संबंधित मालक आणि भोगवटदारांना नोटीस बजावल्या आहेत. मात्र अनेक ठिकाणी इमारत मालक आणि भाडेकरूंमधील वाद न्यायालयात प्रलंबित असल्यामुळं नोटीस अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यानं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नागरिकांनी पुढाकार घेऊन रक्तदान करण्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांचं आवाहन. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 28 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान आयोजन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीनं विदर्भातील पद्मश्री पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा नागरी सत्कार करण्यात येणार. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

FM बँड 100.6 MHz वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. संध्याकाळचे 6:15 झाली आहेत. आता ऐकूया आपल्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम सांजधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया वसंत बापट यांचं गीत समूह स्वरात. हे देशभक्तीपर गीत आहे.

मधुसूदन कालेलकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं, जे संगीतबद्ध केलं होतं अनिल अरुण यांनी. स्वरसाज होता सुरेश वाडकर यांचा आणि चित्रपट होता गुपचूप गुपचूप.

सांजधारा या कार्यक्रमात आता ऐकूया एक होता विदूषक या चित्रपटातलं नाधो महानोर यांचं गीत. संगीत आनंद मोडक यांचं आणि गायक कलाकार आहेत रवींद्र साठे आणि देवकी पंडित.

मंगेश पाडगावकरांचं गीत आत्ताच आपण ऐकलं, जे संगीतबद्ध केलं होतं यशवंत देव यांनी, आणि स्वरसाज होता अरुण दाते यांचा. कार्यक्रमात आता ऐकूया महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातलं रामानंद उगले यांच्या आवाजात भानुमती साबळे यांचं गीत, संगीत अजय अतुल यांचं.

0: माझे
1: सीमा, अगं मोबाईल वर चक्क रेडिओ ऐकतेस, कुठलं स्टेशन ग?
2: अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र.
1: आकाशवाणी नागपूर केंद्र? काय सांगतेस काय, मग आता आकाशवाणी नागपूर ऐकायला रेडिओ सेटची गरज नाही.
2: मुळीच नाही मीनू, अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र देश विदेशात कुठेही तू ऐकू शकशील, तेही आपल्या मोबाईल ऍप वर.
3: श्रोते हो, त्यासाठी आपल्या मोबाईल वर न्यूज ऑन एअर हे ऍप डाउनलोड करा. त्यानंतर ऍप मधील रेडिओ सिम्बॉल वर क्लिक करा आणि नागपूर आकाशवाणी सिलेक्ट करा. ऐका आकाशवाणी नागपूरचे दर्जेदार कार्यक्रम कुठेही आणि केव्हाही.

0: सुगम संगीत म्हणजे पाण्यावरचे तरंग, नाजूक फुलांचा सुगंधित वर्षाव म्हणजे सुगम गायन. ऐकत चला आकाशवाणी नागपूर. दवबिंदूंचं प्रतिबिंब म्हणजे भावसंगीत. ऐका आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून स्वरांच्या नाजूक अवखळ लाटा. आकाशवाणी नागपूर.
1: आप सुन रहे हैं आपका अपना विविध भारती यानी 100.6 FM.

0: आता ऐकूया ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूर महानगरपालिकेच्या झोन क्रमांक 1 ते 5 साठी घरातून कचरा संकलन करण्यासाठी नियुक्त एजन्सी अँथनी वेस्ट हँडलिंग सेल लिमिटेड कंपनीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप समाप्त झाला असून सर्व कचरा संकलन वाहन आजपासून कामात रुजू झाले असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त राजेश भगत यांनी दिली आहे. यवतमाळमधल्या एका खासगी रुग्णालयाच्या आवारात काल एका 45 वर्षाच्या परिचारिकेची 23 वर्षांच्या व्यक्तीनं हत्या केली. घटनेनंतर 2 तासांच्या आत पोलिसांनी आरोपीला अटक केली. वैयक्तिक वादातून ही हत्या घडल्याचं प्रथमदर्शनी आढळलं असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती अवधूतवाडी पोलिसांनी दिली आहे. तीर्थक्षेत्र शेगाव शहरात पोलिसांच्या कारवाईत काल रात्रीच्या सुमारास तब्बल 70,13,920 रुपयांचा अवैध आणि प्रतिबंधित पान मसाला, सुगंधित तंबाखू आणि मालवाहू ट्रक जप्त करण्यात आला आहे. आज सकाळपर्यंत ही कारवाई सुरू होती. पश्चिम आशियातल्या वाढता भूराजनैतिक तणाव आणि रुपयाची होणारी घसरण या पार्श्वभूमीवर परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतली आहे. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 2,87,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. इराण अमेरिका युद्ध संपवण्याकरता आज शांतता करारावर स्वाक्षऱ्या केल्या जाणार असून यानंतर हुमुर्झची समुद्रधुनी वाहतुकीसाठी खुली होणार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता स्थापन करण्यासाठीच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात असल्याचं पाकिस्ताननं सांगितलं होतं. त्यानंतर अमेरिकेच्या अध्यक्षांनी हे वक्तव्य केलं आहे. दरम्यान कोणताही करार त्वरित होण्याची शक्यता नसल्याचं इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी म्हटलं आहे. चंद्रावरील अत्यंत थंड वातावरणाचा सामना करू शकणारी प्रगत कृत्रिम उष्णता प्रणाली विकसित करण्यासाठी इस्रो आणि अणुऊर्जा विभागानं संयुक्तपणे काम सुरू केलं आहे. बंगळुरू इथं झालेल्या एका परिषदेत इस्रोचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन यांनी ही माहिती दिली. चांद्रयान 3 मोहिमेतील विक्रम लँडर सौर ऊर्जेवर आधारित असल्यानं तो चंद्रावर केवळ 14 दिवस कार्यरत राहू शकत होता. आता नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं 200 दिवसापर्यंत कार्यक्षम राहणारा लँडर विकसित करण्याचं उद्दिष्ट आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित करण्यात येईल. नमस्कार.

0: चित्रलोक, अभी ये कार्यक्रम आप सुन रहे थे मुंबई केंद्र से. FM बँड 100.6 MHz वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. एक निवेदन ऐका, हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाविषयीचं हे निवेदन आहे. उद्या सोमवार दिनांक 15 जून 2026 ला सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे कर्करोग. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर सुशील मानधनिया. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर उद्या दिनांक सोमवार 15 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं. रात्रीचे 8:42 झाली आहेत. आता ऐकूया ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूर महानगरपालिकेतर्फे पर्यावरण संवर्धन पंधरवड्यानिमित्त 5 ते 21 जून दरम्यान राबविण्यात येणाऱ्या विशेष स्वच्छता अभियान अंतर्गत आज आमराई सोनेगाव परिसरात व्यापक स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत मनपा, वृक्षित फाउंडेशन यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक उत्स्फूर्त सहभागी झाले होते. आतापर्यंत 8.9 टन कचरा संकलित करण्यात आला असून त्यापैकी 728 किलो कचरा स्वयंसेवकांनी हातांनी गोळा केला. ज्या क्षेत्रामध्ये निवडणुकीकरता आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे किंवा असेल अशा ठिकाणी महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येऊ नये असा शासन निर्णय देण्यात आला आहे. त्यानुसार नागपूर जिल्ह्यातील विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता असल्यानं 15 जून रोजीचा महिला लोकशाही दिन होणार नाही असं कळवण्यात आलं आहे. पंढरपूर तालुक्यातील म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदुळवाडी गावाजवळ पिकअप गाडी विहिरीत पडून मोठा अपघात झाला असल्याचं वृत्त आहे. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला असून सर्वजण पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे रहिवासी होते. पिकअप गाडी एका विहिरीत पडल्यानं हा अपघात झाला. भंडारा जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. नागपुरात आज दुपारपासून ढगाळ वातावरण होतं. येत्या काही तासात बुलढाणा आणि गडचिरोली वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान उद्या बुलढाणा, अकोला, वाशिम वगळता इतर सर्व जिल्ह्यात वादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात महावितरणतर्फे आतापर्यंत 1.20 कोटी स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत. स्मार्ट मीटरमुळे अचूक रिडिंग होतं, त्यामुळे राज्यात स्मार्ट मीटरचं प्रमाण वाढल्यानंतर ग्राहकांच्या वीज बिलाच्या तक्रारी खूप कमी झाल्या असल्याचं महावितरणनं कळवलं आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अ गटात

बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना सुरू आहे. सलामीच्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 18व्या षटकात 5 गडी बाद 132 धावा झाल्या होत्या. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित करण्यात येईल. नमस्कार.

FM बँड 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आता ऐका. गेल्या 24 तासात नागपूर शहराचं कमाल तापमान 38.4 डिग्री सेल्सिअस इतकं होतं, जे सरासरीपेक्षा 1.3 डिग्री सेल्सिअस इतकं होतं. तर किमान तापमान 23.4 डिग्री सेल्सिअस इतकं होतं, जे सरासरीपेक्षा 3.7 डिग्री सेल्सिअस इतकं होतं. अंदाज असा आहे, आभाळ काहीसं अभ्राच्छादित राहून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. येत्या 24 तासात कमाल तापमान 39 डिग्री सेल्सिअस आणि किमान तापमान 24 डिग्री सेल्सिअस इतकं राहील. हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकलात.

FM बँड 100.6 MHz वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. रात्रीचे 11:30 आणि 10 सेकंद झाली आहेत. आमच्या केंद्राचे आजचे कार्यक्रम संपलेत. पुन्हा आपली भेट होईल उद्या 5:55. शुभरात्री. जय हिंद.